0: पिता कसं लागो ग पुणे तस
1: ऊन आहे ना मे ए नाही
0: कसं नाक हा कसं केलं
1: एनी कसं ना मे ए लांड मा बीबीच पुणे पिता इतलं चंद नावस मा
0: प्रणाव इतर अण्णा तू तिक बीबीच पुणे पिता
2: ते कसं ने नागो तीन सानस्त ना गुब्बंचीक बिब्बी चिमुन पोचसिले तसदा नातिकत मग आण बिब्बी चिमुन पेले
0: ओ ते शिव पळ सुष्मिता बिब्बीच मळारी तुगला मंकेची चन्नेकली सनी पक्षी
1: उर्बंजी पोलोचा अशस
0: उर्बंजी लांग बरी चॉकलेट बनस्ता तजी पाक आणि फटिली काळनी दव गीत असता आणि दरले गुब्बंजी का गळा लगी एक काळ चित्त अस
1: आता उर्बंजी आई पोलोचा मेलता
0: आता त्या खई पोळाचा मेळणा ग सुष्मिता पुढ्या मम्मा मालगावांतो गुड बंदुनो घरांत भोवून खेळ नसिलींची
1: माई रात असला ते दिसला
0: पुढ्या नळा घर असिला जलारी आत फ्लॅट म्हणून कॉन्क्रीट आ बिल्डिंग जल्लेंची त्याच्या निमित्तांगल संके उणी जल्ला
1: तशवन असा ना आ
0: आमक मोबाईल पळून खेळू का बारीक उष्णव
1: वय
0: जलारी ताजी टवर रेडिएशना निमित्त रासायनिक वस्ताच्या उपयोगानिमित्त परिसराच्या उंचाणीनिमित्त आणि उद्यानातील निमित्त गुरबंजील जीवाक बारी बाद जल्ला ताजे खातरी मार्च 20 तारखेक विश्व गुरबंजी दिवस म्हणून आचरण करताची
1: विश्व गुरबंजी दिवस मनारी
0: हक्क इंग्लिशान वर्ल्ड स्पॅरो डे म्हणून सांगताची हा गुरबंजी मात्र नाही बाकी पक्ष्यांकाही पंचोचे एक आंदोलन 2010 दोकून ह्या चालती येईला इंग्लंड सरकारानं गुरबंजी संताना ऊणी जलाला कारण सुदिलारी इनाम दितोण घोषण केला
1: तैना माचितन ओना मेला
0: दोलताई ह्या इनाम कोणाकही मेळणी ग सुष्मिता आणि पुणे ह्या इनाम कोणाकही जेव्हा मेळ म्हणून मी देवाला मागूया
1: जाय

0: कडमेळलावई जाल्यार गांवांक वच्ची कशी म्हणल्यार लेच्चन लागली. भय रान्नाच न्ही रान्नान तशी डाकू लोकाचे. वैंकू कितली म्हळ्यार रे मालूगडो अनुभव आशिल्लो. ताणे पुत्ता लागी एक उपाय सांगला. फुडें रायान रान्ना वटेन वचतना तागेल मुखारी सैनीक हाता आयुधन चलतले. तांगेल वटू विशेष वादक लोकूय आसतलो. इत्या म्हळ्यार ताणें येतना वटेरी कोणे आसल्यारी तांकां आड जायनाशी जागुसोन दिवच्याक त्या सुचन जावन आशिल्ले. आत्ते आमी पळयताची घन्य लोकान शहरा भेटी दिताना वाहनाक एक विशेष शब्द येता सैरन म्हूण आमी म्हणटाची. रायान वत्ताना कंचितराज वादन करतकी तशीची आमी ढोल मारून वच्चा. रायाल सैन्य म्हणलेकू न्हू चोर आमगे लागी येनाची म्हूण सांगू न्हू. तान पुत्ताला निमगिताना रामून जायत म्हूण सांगू न्हू मारती हल्लेला. सबड मुक्काल वस रान्ना वाट संपली कितकी कोणे दिसली नाची. ह्या पळोवन रामूल मात्यान ते कीड रिगलो. आनू जाय म्हणू भित तस रान्नांत कोणेय ना कसले जायना. देवान आमक सक्कड दिला कित्याक कुशीन वादन करून आमी वच्चा नज्ज. बापसुला निमगी नाशी नांत नांतची एक विंगडाची रुपान वादन करता. बापसूक कस सांगची म्हणू कळना. ढोल वादनान तू कितले बुटल्या म्हळ्यारी रामूक कसले कन्ना पडतनाशिल्या. तितले म्हणटना हे वादन चोरांक आयकता. हो कोण की दुडवाळू भारी कुशेन वतस म्हूण तांणी सक्कड घोड्यार बैसून वेंकू आनी रामू नाशिल कडे नाची. पळयलारी भारी धोन धान्य घोडो भांगर तांक भारी खुशी जाता. तांगेल धनी वेंकू आनी रामूक रुक्का बांदून घालू आदेश दिता आनी तांगेलो आशिल सक्कड वस्तू घेवन वताची. रामू माती सकल घालून राबला. तावळी बापसूक पाप दिसता. मोगान सांगता पळी पुता मालगड्यान सांगिला त्या चांगाक म्हूण सांगून लेखू का ताजेन चांग जाता. आनी पुणी सांगील आयकत ना मा म्हणतना रामूल दोळो भोर न्हयलो. मालगड्यान सांगिल्या केदना आई आयकू का. हांगाक आयची कार्यक्रम सांगता. हे कार्यक्रमान निरूपण केलेल्या हांव सुजन प्रभू आनी मेगेल दोस्त
1: मधुनंदन यमशेट
2: अनन्या पै बेळवे संजना केणे
3: अनगा पै बी
4: प्रेरणा एन पै
5: यता क्षणे
6: प्रणव मल्या
7: मानसा किणी
8: सुष्मिता हेडे
9: साना किणी
0: साहित्य रचना श्रीमती स्मिता प्रभू संगीत निर्देशन श्री सुरेश पै आणि शरण पै सहकारू श्रीमती मालती यू कामत आणि श्रीमती सुलक्षणा प्रभू. देव बरे करो.
10: एदुळताय तुम्ही सुजन प्रभू आणि हंगेल संगात्यांनी प्रस्तुत केलेले वैविध्यमय कार्यक्रम ऐकलिंती. हंगाक आईचे खिळखिळो कार्यक्रम समाप्त जत्ता. येऊच कार्यक्रमांतू परत मेळ्या. नमस्कारू.

0: समारोह का एक महत्वपूर्ण क्षण आर्ट ऑफ लिविंग की 45वीं वर्षगांठ के उपलक्ष्य में आज 9 राष्ट्र सेवा परियोजनाएं राष्ट्र को समर्पित की जा रही हैं। आइए एक वीडियो के माध्यम से इन सभी परियोजनाओं को हम जाने।
1: ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ನ ಮುಂದಿನ 9 ರಾಷ್ಟ್ರ ಸೇವಾ ಯೋಜನೆಗಳ ಕುರಿತಾದ ಸಾಕ್ಷ್ಯಚಿತ್ರ ಇದೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರದರ್ಶನಗೊಂಡಿತು.
2: ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ ಕೆ 45ವೇ ವರ್ಷ ಕೆ ಉಪಲಕ್ಷ ಮೇ 9 ನಯಿ ಜನ ಕಲ್ಯಾಣಕಾರಿ ಪರಿಯೋಜನಾ ಕಾ ಶುಭಾರಂಭ ಕಿಯಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ. 11 ರಾಜ್ಯೋ ಕೆ ಗ್ರಾಮೀಣ ಕ್ಷೇತ್ರೋ ಮೇ ಆರ್ಟ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ ದ್ವಾರಾ ರುಟಾರ್ಡ್ ಸ್ಮಾರ್ಟ್ ವಿಲೇಜ್ ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾಪಿತ ಕಿಯೇ ಜಾಯೆಂಗೆ. ಯೇ ಪರಿಯೋಜನಾ ಇನ್ ಕ್ಷೇತ್ರೋ ಮೇ ಆಜೀವಿಕಾ, ನೇತೃತ್ವ ಕ್ಷಮತಾ ಔರ್ ಮಾನಸಿಕ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಕೋ ಸಶಕ್ತ ಕರೇಗಿ. ಮಿಷನ್ ಗ್ರೀನ್ ಅರ್ಥ್ ಕೆ ಅಂತರ್ಗತ ಅಬ್ ತಕ್ 19 ರಾಜ್ಯೋ ಮೇ 90 लाख से अधिक वृक्षारोपण किए जा चुके हैं. अब 50,000 युवाओं एवं महिलाओं को आधुनिक तकनीकी कौशलों के साथ साथ नेतृत्व प्रशिक्षण भी दिया जाएगा. श्री अभयम प्रकल्प जनजातीय समुदायों तक. उद्देश्य है 450 जनजातीय ग्रामों का समग्र विकास. डिजिटल इंडिया और आत्मनिर्भर भारत अभियान के अंतर्गत डिजिटल सेवकों को AI आधारित भारतीय भाषाई उपकरणों का प्रशिक्षण दिया जाएगा. 9 नए टेलीमेडिसिन केंद्रों के माध्यम से भारत के दूरस्थ एवं स्वास्थ्य सुविधाओं से वंचित क्षेत्रों तक विशेषज्ञ स्वास्थ्य सेवाएं पहुंचाई जाएंगी. भारत की 550 कारागारों में 60,000 बंदियों को तनाव मुक्ति कार्यक्रमों एवं व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान किया जाएगा. आर्ट ऑफ लिविंग के निःशुल्क विद्यालयों में भारत के दूरस्थ ग्रामीण क्षेत्रों से 1,20,000 बच्चों को शिक्षा एवं देखभाल प्रदान की जा रही है. महिला सशक्तिकरण एवं उद्यम परियोजना अब तक 6 लाख से अधिक महिलाओं को लाभान्वित कर चुकी है. ಅಬ್ ಇಸೆ 10 लाख ಮಹಿಳಾಓ ತಕ್ ಲೆ ಜಾಯಾ ಜಾಯೆಗಾ.
1: ವಿನೂತನವಾದ ಧ್ಯಾನ ಮಂದಿರವನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಿದ ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಈ ಶುಭ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಶುಭ ಕಾಮನೆಗಳನ್ನು ಕೋರಿ ಆಡಿದ ನುಡಿಗಳು ಇವು.
3: ಶ್ರದ್ಧೆ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ರವಿಶಂಕರ್ ಜಿ ಯಾ ಉಪಸ್ಥಿತ ಅನ್ಯ ಸವಿ ಸಂತಜನ್ ಭಾಯಿ ಔರ್ ಬಹನೋ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. मैं आर्ट ऑफ लिविंग परिवार को इस ध्यान मंदिर के लिए अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं. बेंगलुरु का माहौल, यहां का वातावरण कुछ अलग ही होता है. ये शहर सॉफ्टवेयर और सर्विसेज के लिए दुनिया भर में जाना जाता है, लेकिन भारत की सांस्कृतिक पहचान, स्पिरिचुअलिटी, आध्यात्मिक चेतना को भी इस शहर ने नई ऊंचाई दी है. योग, ध्यान, प्राणायाम भारत के संस्कारों का अभिन्न हिस्सा रहे हैं. और जैसा गुरु जी ने कहा, आज दुनिया भर के लोग भारत के इन आध्यात्मिक संस्कारों से प्रभावित हैं और इन्हीं पुरातन संस्कारों से भारत की भी अनेक संस्थाओं को प्रेरणा मिलती रही है. साथियों, इसी प्रेरणा से

0: इसके साथ ही आज की रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा में विद्वान डी श्रीनिवास का वीणा वादन अब संपन्न होता है। आपके साथ संगत कर रहे थे मृदंगम पर श्री यशवंत हम्पी होली और घटम पर श्री यम चंद्रकांत। ये संगीत कार्यक्रम रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा के लिए आकाशवाणी हैदराबाद के स्टूडियोज में रिकॉर्ड किया गया और आकाशवाणी के दिल्ली केंद्र द्वारा प्रसारित हुआ।
1: With that, we conclude the Veena recital by Vidwan D. Srinivas in the broadcast of Ravivasariya Akhila Bharatiya Sangeeta Sabha. He was accompanied on Mridangam by Sri Yashwant Hampiholi and on Ghatam by Sri M. Chandrakant. This concert was recorded at the studios of Akashwani Hyderabad for Ravivasariya Akhila Bharatiya Sangeeta Sabha and was brought to you from the Delhi station of Akashwani.
2: ये आकाशवाणी दिल्ली का इंटरप्रेस चैनल है।
3: ಇದುವರೆಗೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ರವಿವಾಸರಿಯ ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ಸಂಗೀತ ಸಭಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವಿದ್ವಾನ್ ಶ್ರೀ ಡಿ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಅವರ ವೀಣಾವಾದನ ಕೇಳಿದಿರಿ.
4: ಪ್ರಿಯ ಕೇಳುಗರೆ,
5: ನನ್ನ ರಾಗತಾನ ಪಲ್ಲವಿ
4: ಕೇಳುಗರು ಸ್ವತಃ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಲಿರುವ ನೆಚ್ಚಿನ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ.
6: ಡಿಎಸ್ ಕರ್ಕಿ ಅವರು ಬರೆದ ಈ ಗೀತೆಯನ್ನು ಸಮೂಹ ಗಾನವಾಗಿ ಕೋಟಿಕಂಠ ಗಾಯನ